0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 13 जून 2026. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 5:58 होत आहेत. आजची प्रसारण सभा आता सुरू होत आहे.

सूर्यकांत खांडेकर यांची ही रचना सुरेश वाडकर यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत भानुदास यांचा हा अभंग गायक कलाकार उषा मंगेशकर आणि सहकारी

उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेला हा होता संत भानुदास यांचा अभंग. 6:20 झालीत. आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर सुमन कल्याणपूर.

श्रोते हो, अशोक जी परांजपे यांची ही रचना कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केली होती. गायिका होत्या सुमन कल्याणपूर. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि कार्यक्रम अमृतधारा. यानंतर स्वर आणि संगीत आहे आनंद शिंदे यांचं, ही रचना जगदीश जाधव यांची.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा. थोड्याच वेळात 6:40 कृषी वार्तामध्ये कमी खर्चात हायड्रोफोनिक्स चारा याविषयी माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम. 6:50 परिसरमध्ये हवामान बदलाचे परिणाम, लेखन प्राध्यापक बापूराव आंधळे. 7 प्रसारित करू ऐसी अक्षरे रसिके, या अंतर्गत सुप्रिया जोशी यांचा ललितबंध कौतुक. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित करू. 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली हा प्रायोजित कार्यक्रम. 8 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्लीहून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबईहून. दरम्यान 8:15 प्रसारित करू सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. यामध्ये गाऊ विठ्ठलाची गाणी हे कवयित्री डॉ प्रतिमा जगताप यांचं गीत आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, 8:40 आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम चिंतन, हाच चिंतामणी. 9 कार्यक्रम गीत बहार, 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम, 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा, या मालिकेत नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या द मर्चंट्स ऑफ व्हेनिस या नाटकाचा M.A. शेख यांनी करून दिलेला परिचय. 10:00 आपके पास

त्यानंतर 10:30 लोकसंगीत, 11 कार्यक्रम रामचरित मानस गान, 11:10 गाता रे मेरा दिल। दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात गेली 50 वर्षाहून अधिक काळ सेवाभावाने संस्कार वर्ग आणि पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत, याशिवाय अथयोगानुशासनम आणि प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांच्या कविता आपण ऐकू शकाल। 1 विविध भारती, 5:30 युववाणीमध्ये AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग या विषयावरची माहिती। 6:15 वृत्तविशेष, 7:30 रामराम पाहुणं आणि याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि बातमीपत्र सहक्षेपित केली जातील। कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत, आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र।

0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती. आज या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, शेतकऱ्यांना उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून कमी खर्चात हायड्रोपोनिक्स पद्धतीनं चारा निर्मिती करता येते. यासाठी शेडची रचना ही बांबू किंवा उपलब्ध लाकडापासून करायला हवी. अनेकदा उपलब्ध पत्र्याचं शेड किंवा शेजारच्या भिंतीचाही वापर केला जातो. हे शेड नंतर 90% शेडनेटनं झाकलं जातं. ज्यांना शेडनेटचा खर्च परवडत नाही त्यांनी जुनं बारदान किंवा साड्यांचा वापर करायला हवा. कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी रचनेमध्ये दोन्ही बाजूला 3 फुटांचे बांबूचे 3 किंवा 4 रॅक तयार करायला हवेत. या रॅकमध्ये 1.5 ते 1.5 फुटांचं अंतर असायला हवं, ज्यामुळं स्प्रिंकलरमधून पाणी सगळ्या ठिकाणी योग्य प्रमाणात पोहोचायला मदत होते. 2 रॅकमध्ये येणं जाणं आणि ट्रे ठेवणं तसंच काढण्यासाठी ट्रेच्या आकारमानानुसार 3 ते 4 फूट जागा आपण सोडायला हवी. पाण्यासाठी स्प्रिंकलर किंवा टायमरचा वापर करायला हवा. ज्यांना हा खर्च परवडत नाही त्यांनी पाठीवरचा पंप किंवा झारीचा वापर करून चाऱ्यावर पाण्याची फवारणी करावी. मंडळी, गहू, मका, ओट या धान्यांचा जास्त प्रमाणात वापर करायला हवा. ज्वारी हे पीक हायड्रोपोनिक्स पद्धतीनं वापरण्यासाठी योग्य नाही, कारण याच्या कोवळ्या चाऱ्यात हायड्रोसायनाइड हा विषारी पदार्थ असतो, त्यामुळे जनावराला विषबाधा होण्याची शक्यता असते. मका, गहू, ओट पाण्यामध्ये 12 तास भिजत ठेवावेत. नंतर वातावरणाचा अभ्यास करून 24 ते 36 तास गोंडपाटात बांधून ठेवावेत आणि या पद्धतीनं बियाण्याला लहान मोड आलेले दिसतात. हे अंकुरित धान्य त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये 1 चौरस फुटाला 350 ग्रॅम प्रमाणात पसरावं. हे ट्रे 1 मांडणीवर ठेवले जातात. हे सगळं उत्पादन युनिट 1 शेडनेटनं आच्छादित केलेलं असतं. ट्रे कोणत्याही आकाराचे असू शकतात. त्यातनं पाणी सगळ्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. अंकुरित बियाण्यावर हवामानाच्या नुसार ठराविक कालावधीमध्ये पाण्याची फवारणी करावी. यासाठी स्प्रिंकलर्स आणि टायमरचा वापर आपण केला पाहिजे. अशा पद्धतीनं 8 ते 9 दिवसात आपल्याला चांगला वाढ झालेला चारा तयार होतो. हायड्रोपोनिक्स चारा मुळ्यासह जनावराला खायला तयार झालेला असतो. यामध्ये 1 किलो धान्यापासून सर्वसाधारणपणे 8 ते 9 किलो चारा तयार होऊ शकतो. 1-2 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद ट्रेमधून 8 ते 10 किलो चारा तयार होतो. जनावरांसाठी इतर अन्न घटकांची गरज सुका चारा आणि

0: पशुक खाद्यातन पूर्ण करावे. एक ट्रे एका जनावराला एका दिवसात देता येईल अशा प्रकारे एका जनावराला आठवड्याला 7 ट्रे लागतील, म्हणजेच 10 जनावरांसाठी एकूण 70 ट्रे लागतील. मक्याच्या हायड्रोपोनिक्स चारा उत्पादनासाठी 1 किलोसाठी सुमारे 2.5 ते 3.5 रुपये तर गव्हासाठी सुमारे 3 ते 3.5 रुपये खर्च येतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आत्ताच आपण कमी खर्चात हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. थोडस इकडे लक्ष द्या. 14 जून अर्थात उद्याचा दिवस रक्तदान दिन म्हणून आपण साजरा करतो, तर याच अनुषंगानं बोलूया रक्तदानाच्या महत्वाविषयी. आमचा कार्यक्रम गप्पा गाणी, तर आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आम्हाला जरूर फोन करा. आणि यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132562624. जरूर फोन करा या नंबरवर 02132562624.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 6:45 होत आहेत.

0: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी सीमंतिनी कुंडीकर सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण गर्भाशयाचे आजार याविषयी स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अप्पराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूयात.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषत उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो तीन पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊन खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याची कारणं काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतार वय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत

तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर दोन बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.

0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशयाचे आजार याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. या भागाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
2: परिसर.
0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढली. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोटतिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे.

0: काळात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी, तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्यात. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे. यावरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार. परिसर.
2: श्रुती हो, आपण ऐकलात कार्यक्रम परिसर आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: तात्या, अधिक महिन्यात अधिक काय आहे का? नाही
6: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
5: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
6: दातासाठी एक नंबर
7: माधव मिशन, डेबल क्लब, तळमजला.
2: आपण ठेवून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रुते हो, नाटककार, कथाकार, कवी, विडंबनकार, अभिनेता, दिग्दर्शक, शिक्षक, घणाघाती वक्ते आणि सीमा लढ्यातील लढवय्ये नेते अशा सर्व प्रांतातील सर्वोच्च स्थान असलेल्या आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांचा स्मृतिदिन. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटातील हे गीत आता ऐकूया आणि त्यांना आदरांजली वाहूया.

0: आगे थम थम बिचारी घम घम थम थम थम थम थम थम
1: मुठिया मुठिया मिशा।

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7 वाजत आहेत. साहित्य विषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज ऐकूया सुप्रिया जोशी यांचा ललितबंध कौतुक.

तुम्हाला ना माझ्या कोणत्याही कामाचं कौतुकच नाहीये. तुम्ही म्हणजे संशयाची विवर आणि कुशंकांचे डोंगर आहात. इथून पुढे माझी एकही गोष्ट मी तुम्हाला दाखवणार नाही. धुसफुसत पाय आपटत रमा निघून गेली. हे बघ, मुलांचं तोंडावर कौतुक करू नकोस, शेफारून जातात ती, डोक्यावर बसतात, डोईजड होतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. आजीची कुजबूज सुरूच होती. हे मानसशास्त्रातलं लाडकं सूत्र आजी आणि बाबांचं. पटकन दाद द्यायची नाही, छान म्हणायचं नाही, टोक काढायचंच, खोड खोट दाखवायचीच. ॲप्रिसिएशनची कला त्यांना अवगतच नव्हती आणि म्हणूनच कौतुकाचे शब्द तुरे आणि फुल झेले कधी वाट्याला आलेच नाहीत लहानपणी, आणि त्यामुळंच स्वतःमधल्या कौशल्यांची क्षमतांची ओळख पण झाली नाही. कधीही कुणाचं कौतुक न करणारी आजी एक गोष्ट मात्र छान रंगवून सांगायची. एका भाविक बाईचा नेम होता, दर संकष्टीला एका व्यक्तीला शिंगाड्याच्या पिठाचा सुरेख लाडू करून ती समोर बसून खायला लावायची. दरवेळी ती व्यक्ती लाडू खायची आणि म्हणायची, थोडी साखर कमी आहे. बिचारी बाई सुधारणा करण्याचा आटोकाट प्रयत्न करायची, पण हेच पालुपद, थोडी साखर कमी आहे. मग तिला एक मोलाचा सल्ला मिळाला. एका संकष्टीला तिनं नाममात्र शिंगाड्याचं पीठ भरपूर तूप साखर वापरून बनवला लाडू, दिला खायला. वाट पाहत बसली प्रतिक्रियेची. त्या माणसानं लाडू संपवला आणि म्हणाली, अजून चालली असती थोडी साखर. इतरांच्या उत्कृष्ट कामगिरीचं, गुणांचं, रचनेचं, कलाकृतीचं, कष्टांचं जो माणूस तोंड भरून कौतुक करतो तो खरा दिलदार असतो, आणि अशी मंडळी परिपक्व मनोवृत्तीची असतात, तो त्यांच्या विकसित व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. जेव्हा तुम्ही इतरांचं कौतुक करता ती त्यांच्या कामाची पावती असते. ज्याच्या त्याच्या कामाचं श्रेय, ज्याचं त्याला त्यावेळी देणं, दखल घेणं, दाद देणं ही सवय लावून घ्यावी लागते. कौतुक ही गोष्टच अशी आहे की प्रत्येक सर्वसामान्याला तिची गरज असते, ती हवी हवीशी वाटते. त्यामुळं काय होतं तर उमेद वाढते, आनंद वाढतो, हुरूप येतो, केलेल्या कष्टाचं सार्थकही होतं, नव्यानं आणखीन उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळते, आणि इतरांसाठी तो आदर्श असतो. पण आणखीन एक सावधतेचा इशारा, कौतुकासाठी, अपेक्षापूर्तीसाठी इतरांवर आपण अवलंबून राहायला लागलो की संपलं सगळं. तुमचा वेळ, शक्तीचा अपव्यय हा होणारच, कारण इच्छा अपेक्षा बनते आणि अपेक्षेची उपेक्षा झाली की दुःखाचा मोठा वाडगा सामोरा येतो. आणि हो, कौतुक म्हणजे तोंड देखला तोंडपुजेपणा नाही, हरभऱ्याच्या झाडावर चढवणंही नाही, फसवा गोडबोलेपणा तर नाहीच नाही, आणि खुशमस्करी पण नाही. अशी एक जमात वावरते समाजात. सावध राहायचं त्यांच्यापासून, दूर राहायचं. नाही तर काही मंडळी असतात थोड्याशा स्तुतीनं, प्रशंसेनं वाहवत जाणारी, हुरळून जाणारी, आणि म्हणतात ना, हुरळली मेंढी आणि गेली लांडग्याच्या पाठी. मला एक किस्सा आठवतो. डॉक्टर मुकुंदराव जयकर म्हणजे वक्ता दह सहस्त्रेशु, त्यांचं जाहीर व्याख्यान ऐकायला आचार्य अत्रे गेले होते. जयकरांच्या वक्तृत्वानं ते इतके भारावून गेले की व्याख्यान संपताच ते तडक व्यासपीठावर गेले. जयकरांना मिठीत घेत त्यांच्या व्याख्यानाचं त्यांनी कौतुक केलं, आणि हे सगळं अत्यंत उत्स्फूर्तपणे. पण दुसऱ्याच क्षणी संकोचात म्हणाले, बाकी आपल्या भाषणाची माझ्यासारख्यानं काय स्तुती करावी, आपण फार मोठे वक्ते आहात हे जगजाहीर आहे, ते काय मी आपणास सांगावयास हवं. यावर जयकरांची प्रतिक्रिया होती, तरी देखील आपण सांगितलं ऐकून मला फार बरं वाटलं. अशी ही जादू मनमोकळ्या कौतुकाची.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण सुप्रिया जोशी यांचा ललिता बंध ऐकलात, कौतुक. हा होता कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे 7:05 झाली आहेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.
2: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठोंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
0: आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर नभोनाट्य ती विमुक्ता। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, श्रोतेहो यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील।
3: तेजोमय नाद ब्रह्म हे।
4: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले। या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत।
5: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारी से बोल असोत
1: कि मंजूळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
2: श्रोतेहो 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
3: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश

देणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं.

0: विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिसकुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहनकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तू शिकवते ना?
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
5: काय
6: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
7: रुचिराची एवन चटणी,
8: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
9: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची.
10: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना? काय रे विजय?
11: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
10: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
11: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा 64 परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
10: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
11: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
10: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
9: अरे विजू, अडचणी काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
4: श्रुती हो, आमचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 8:40 चिंतन हाच चिंतामणी. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
12: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
13: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
12: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा

0: तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
1: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131 2446 261.

आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासाठी आकाशवाणी महाराष्ट्राचं मुंबई केंद्र.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 झालेली आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तशीच तत्व आहे ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले

0: परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यायला जाणार आहे हळूहळू. म्हणजे असं नाही आहे की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाही आहे. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणून आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्या वेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा, सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खत यामध्ये निर्माण झाली आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्ट पासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावर संख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावर संख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाहीये हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाहीये, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे, तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अपराध शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग बदललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे आहे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी एक कारण मग आपण ज्याचे केलेलं आहे ते म्हणजे अति मशागत हलव हलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण, सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळतंय आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खत, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे.

0: पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो होतो अगोदर, रासायनाकडे खतं आपण आणली म्हणजे पोषण करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघाला जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे अधस्पर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं. हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचा प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गोळा गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचे पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचा मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळ वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी, यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
0: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो, ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एक तर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साइड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे, म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीठ असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
1: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम. मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. तेव्हा अवश्य ऐका, रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
0: सात वाजून 40 मिनिटं होत आहेत. आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

0: श्रुती हो, अरुण दाते यांच्या स्वरातले हे बोल होते वसंत बापट यांचे आणि संगीतून होती यशवंत देव यांची. भावधारा या कार्यक्रमात पुन्हा आपली भेट 7:50 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आता 7:45 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, आता श्वास मध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट्स येत असतील, त्यातले काही पेशंट अगदी सिरियस सुद्धा असतात की ज्यांना डायरेक्ट आयसीयूत ऍडमिट करायला लागतं. मग अशा गंभीर रुग्णांना बऱ्याच उपचारांनी बरं करावं लागतं, व्हेंटिलेटर हा त्यातला एक भाग असतो. असे काही पेशंट तुमच्याकडे झालेले आहेत अशा एखाद्या केस बद्दल सांगा.
4: हो, 70 एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले. ते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासाठीच. आयसीयू मध्ये बघितलं असता त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता, ऑक्सिजन लेवल फार कमी झाली होती, शुद्ध त्यांची बऱ्याच टक्क्यांनी कमी झाली होती.
3: ओके.
4: आणि त्यांना पाहिले असता त्यांना दीर्घकालीन आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ज्याला आपण COPD या नावाने ओळखतो, तो आजार होता. बरेच दिवस त्यांनी हे अंगावर काढले होते आणि तो त्रास त्यांना भरपूर वाढला होता. पण शुद्ध हरपल्यावर नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि ही जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही फार प्रमाणात वाढली होती. ह्यासाठी आम्ही त्वरित त्यांना ट्यूब टाकली. ट्यूब म्हणजे श्वसन नलिकेत नळी टाकून त्यांना व्हेंटिलेटर लावला आणि तो कृत्रिमरित्या त्यांना श्वास पुरवला. यामुळे काय झाले की तो जो साचलेला कार्बन डायऑक्साईड होता हा सगळा बाहेर काढला गेला आणि पुरेसा ऑक्सिजन त्यांना सप्लाय केला गेला.
3: अच्छा.
4: ह्यामुळे त्यांची स्थिती सुधारली आणि ते त्यातून बाहेर आले.
3: ओके. याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय आयसीयू जे पेशंट येतात त्यांना जेव्हा व्हेंटिलेटर लावतात त्या केस बद्दल.
4: हो, तर व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स ऐकल्यानंतर पेशंटला घाबरल्यासारखं वाटतं किंवा नातेवाईकांना घाबरल्यासारखं वाटतं. पण हे जेव्हा गरज असते तेव्हाच हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त COPD मध्ये होतं का, तर नाही. हे बऱ्याच विकारांमध्ये होतं, जसे की ARDS म्हणजे छातीमध्ये पाणी साठणे, क्रॉनिक निमोनिया किंवा वाढलेले निमोनियाज, मेंदूचे आजार ज्यांच्यामध्ये श्वसनाचा कंट्रोल गेलेला आहे.
3: श्रोते हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934, 83-850-63-934, 7385063934.
4: बऱ्याच मल्टिपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
3: ओके.
4: आणि हे पेशंटच्या भल्यासाठीच केलं जातं.
3: बरोबर.
4: ह्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की त्रास होतो नळी टाकल्यामुळे, त्यांना अस्वस्थ होतं, पण हे नळी टाकताना थोड्याशा प्रमाणात भूल दिली जाते आणि पेशंटला त्रास रहित ही नळी टाकली जाते.
3: अच्छा.
4: व्हेंटिलेटर हा शब्द ऐकताच बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये ही एंड स्टेज किंवा हा अखेरचा ट्रीटमेंट

0: असं मानलं जातं.
1: बरोबर.
0: पण असं नसून व्हेंटिलेटर ही संजीवनी असून पेशंटना थोड्याशा कालावधी नंतर ह्यातून पेशंट बाहेर येऊ शकतात आणि ह्यामध्ये पेशंटच्या प्रकृतीमध्ये आणि लाईफ मध्ये सुधारणा होऊ शकते.
1: अच्छा.
0: श्रोतेव, रुग्ण जेव्हा स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतो तेव्हा बाहेरून कृत्रिम श्वास द्यावा लागतो. पुरेसा प्राणवायू दिला जातो आणि या अवधीत मूळ आजार बरा केला जातो. रुग्णाच्या आजारानुसार व्हेंटिलेटरचा कालावधी ठरतो, त्यामुळे व्हेंटिलेटरला घाबरून जाऊ नका.
1: खूप छान आहे केस तुम्ही एक्सप्लेन केली, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:50 झाली आहेत. पुन्हा एकदा भावधारा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.

सुमन कल्याणपुराणी अरुण दाते यांचा हा युगलस्वर होता. मंगेश पाडगावकर यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी. भावधारा या कार्यक्रमात शेवटी अरुण दाते.

आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी.

आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, थोडस इकडे लक्ष द्या. सुरज यशवंत पाटील, वय वर्ष 28, राहणार गौशी पैकी पाटीलवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, ही व्यक्ती हरवलेली आहे. सुरज यशवंत पाटील रंगाने गोरा, अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 5 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. नाक सरळ, डोळे काळे, चेहरा उभट आहे आणि मराठी भाषा बोलू शकते ही व्यक्ती. या व्यक्तीचं नाव पुन्हा एकदा, सुरज यशवंत पाटील, राहणार गौशीपैकी पाटीलवाडी, तालुका राधानगरी. ही व्यक्ती 3 जूनपासून बेपत्ता झालेली आहे. रोजच्याप्रमाणे कामावर जातो असं सांगून ही व्यक्ती घरातून निघून गेलेली आहे. ती अद्याप परत आलेली नाही. तर अशा वर्णनाची व्यक्ती सापडल्यास कृपया राधानगरी पोलीस ठाणे कोल्हापूर इथं त्वरित संपर्क साधावा.

श्रोते हो, सोमवारी 15 जूनला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्तानं नागरिकांमध्ये योगाचा प्रसार आणि व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि हॅबिल्ड हेल्थ टेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एका ऐतिहासिक ऑनलाईन योग सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाद्वारे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाईन योगासनं करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्तावित करण्याचा मानस आहे. या जागतिक विक्रमाचा भाग बनण्याची सुवर्ण संधी सर्व नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. 14 जून अर्थात उद्या सकाळी 6:15 ते 7:15 वाजता आयुष मंत्रालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल ऑनलाईन सहभागाची प्रक्रिया. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 18:00 315 7008 नंबर पुन्हा एकदा 18:00 315 7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. निवेदन संपलं.

श्रुती हो, उद्या 14 जून रक्तदान दिन, तर याच अनुषंगानं बोलूया रक्तदानाच्या महत्वाविषयी. आमचा कार्यक्रम गप्पा गाणी, तर उद्या सकाळी श्रुती हो आज

आज शनिवार आहे तर आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा कार्यक्रम फोन इन कार्यक्रम गप्पा गाणीसाठी. आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत फोन करा. त्यासाठी फोन नंबर 02-31-2-65-26-24 जरूर फोन करा. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 8:30 होत आहेत. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतूनं दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47

हजारांहून अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण

0: तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा झारखंड बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे पुढील दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे दरम्यान मराठवाडा विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान दिल्ली एनसीआर भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधू हिची आज लढत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार
1: श्रुतीहो आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत 8:40 झाली आहेत
2: चिंतन हाच चिंतामणी

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: स्वानंद आनंदाचा भोग घेत घेत जीवन जगण्याच्या स्वरूपात आनंदाचं उत्सर्जन करीत करीत उत्साहानं सर्व विश्वात आनंदाचा सुगंध दरवळून राहिलेला आहे. दुर्दैवानं या सत्याचं ज्ञान नसल्यामुळं माणूस जीवन जगण्यातून स्वानंदाचे अनुभवामृत अनुभवण्याऐवजी सर्व जीवन आनंदाचा शोध करण्यात खर्च करत असतो. माणसाच्या या आनंदाच्या शोधातच मानवजातीच्या सर्व दुःखाचं मूळ आहे. निर्मिती रूपानं आणि जगण्याच्या रूपानं आनंदाचा उत्सर्ग होत असतो, त्याचप्रमाणे विसर्जन रूपानं सुद्धा म्हणजेच मृत्यूच्या रूपानं सुद्धा निसर्ग देवतेच्या आनंदाचाच उत्सर्ग होत असतो. म्हणून या संदर्भात जीवनविद्या मृत्यूची व्याख्या याप्रमाणे करते. जीवनविद्या सांगते, पुनर्निर्मितीच्या आनंदासाठी आणि विश्वजीवन सुरळीत चालण्यासाठी निसर्ग देवतेनं जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला मृत्यू असं म्हणतात. विसर्जन किंवा मृत्यू म्हणजे प्रत्यक्षात निसर्ग देवतेची एक सुंदर

व्यवस्था आहे. जुनं विसर्जित होऊन त्या जागी नवीन उत्सर्जित व्हावं अशी निसर्गदेवतेची सुरेख व्यवस्था आहे. सर्पानं जुनी कात टाकावी आणि नवीन कात धारण करावी. वृक्षांची पिकलेली पानं गळून पडावी आणि त्या जागी नवीन पालवी फुटावी. किंवा जीर्ण व त्याज्य शरीराचा त्याग व्हावा आणि त्या जागी नवीन शरीराची धारणा व्हावी अशी निसर्गदेवतेची विश्वात सर्वत्र सुंदर आणि सुरेख अशी व्यवस्था आहे. आणि ही सर्व व्यवस्था केवळ आनंदोत्सव साजरा होण्यासाठीच असते. परंतु दुर्दैवानं माणसाला या सत्याची जाणीव न झाल्यामुळं तो मृत्यूला एक भयंकर दुर्घटना समजतो, अमंगल मानतो आणि त्याचं दुःख करत बसतो. आज अशी परिस्थिती आहे की माणूस मेला तर इतर माणसं काही काळ रडतात आणि पुन्हा कामाला लागतात. परंतु जर मृत्यू ही व्यवस्थाच नसती तर सर्व माणसांना अनंत काळ रडत बसावं लागलं असतं. इतकंच नव्हे तर आपापसात झगडत राहणं एवढंच एकमेव काम त्यांच्या वाट्याला आलं असतं. आपले वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, पुन्हा त्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळी ही सर्व जर हयात असती तर आपल्या छोट्याशा घरात आपली काय भयंकर अवस्था झाली असती याची आपण नुसती कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा राहील. मग तशी परिस्थिती आपल्या वाट्याला प्रत्यक्ष आली असती तर आपली अवस्था काय झाली असती याचा नुसता विचार सुद्धा न केलेला बरा. याचाच अर्थ असा की मृत्यू ही निसर्गदेवतेची व्यवस्था नसती तर माणसाची अवस्था भयंकर शोचनीय आणि दयनीय झाली असती. थोडक्यात, आनंदात जीवन जगण्यासाठी आणि पुनर्निर्मितीच्या आनंदासाठी निसर्गदेवतेनं मृत्यू ही सुंदर आणि सुरेख व्यवस्था केलेली आहे. या सर्व विवेचनातून एक महत्वाचा मुद्दा लक्षात येईल, तो हा की विश्वात सर्वत्र परमेश्वराचा वास आहे आणि त्याचं स्थूल स्वरूपात प्रत्यक्ष दर्शन म्हणजे विश्वात सर्वत्र आढळून येणारी आनंद स्वरूप सुंदर, सुरेख, आखीव आणि रेखीव अशी व्यवस्था ही होय. मानवी जीवनासकट विश्वात सर्वत्र असलेली ही परमेश्वरी व्यवस्था लक्षात घेतली तर मग परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराची प्रतारणा नेमकी कशात आहे हे लक्षात येईल. आखीव, रेखीव आणि सुरेख अशा आनंद स्वरूप परमेश्वरी व्यवस्थेला माणसानं पूरक, तारक आणि पोषक अशी कर्म करणं म्हणजेच परमेश्वराची खरी पूजा किंवा उपासना असून तोच खरा धर्म होय. याच्या उलट या परमेश्वरी व्यवस्थेला अडथळा निर्माण करणारी बाधक, मारक आणि विघातक कर्म करणं म्हणजे परमेश्वराची प्रतारणा किंवा मूर्तीभंजन असून तोच खरा अधर्म होय. परमेश्वराच्या या आनंदोत्सवाच्या सुंदर आणि सुरेख कार्याशी सुसंगत जीवन जगणं म्हणजे पुण्य आणि विसंगत जीवन जगणं म्हणजे पाप. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या या सुंदर व्यवस्थेला सहकार्य देणं किंवा साथ देणं म्हणजे सत्कर्म आणि त्या व्यवस्थेत अडथळे निर्माण करणं म्हणजे दुष्कर्म होय. थोडक्यात, आपण आनंदात राहून इतरांना आनंदानं जगू देणं हा धर्म, तर दुसऱ्यांना दुःख देऊन तेच दुःख बुमरँग स्वरूपात स्वतःवर ओढवून घेऊन स्वतःच दुःखी होण्यात अधर्म आहे असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. याचाच अर्थ असा की माणसांनी असं वर्तन केलं पाहिजे की त्या वर्तनातून इतरांचं किंवा समाजाचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, आनंद झाला पाहिजे, किमान पक्षी दुःख निर्माण होता का म्हणे. वास्तविक माणसं, मग ती कुठल्याही धर्माची, जातीची किंवा पंथाची असोत, ते सर्व प्रत्यक्षात परमेश्वरानं निर्माण केलेल्या मूर्ती असून त्या सर्वांचा योग्य तो मानसन्मान करणं, आदर आदब ठेवणं आणि त्या सर्वांचं योग्य ते राखण रक्षण करणं हाच प्रत्येक माणसाचा खरा धर्म असून तीच खरी मूर्तीपूजा होय. प्रत्यक्षात

0: मात्र परिस्थिती याच्या नेमकी उलट आहे. विचार, उच्चार, आचार या तीन स्तरांवर कर्म करत असताना माणसं असं वर्तन करतात की त्यातून इतरांचं किंवा समाजाचं दैन्य, दुःख, दारिद्र्य, क्लेश, मनस्ताप, संताप, शारीरिक आणि मानसिक रोग अशा अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. जगात सर्वत्र नजर टाकली आणि जगाचा इतिहास जर अवलोकन केला तर असं दिसून येईल की देवाधर्माच्या नावाखाली तथाकथित धार्मिक लोकांनी परमेश्वराच्या आनंदोत्सवाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण केले, परमेश्वरी व्यवस्थेची विसंगत जीवन जगले आणि सर्व प्रकारची मारक, विघातक आणि बाधक कर्म करून परमेश्वरी व्यवस्थेला तडे दिले आणि बाधा निर्माण केली. याचाच प्रत्यक्ष परिणाम असा झाला की मानवजातीनं विश्वास चाललेल्या परमेश्वरी आनंदोत्सवात भाग घेऊन आनंदाची लयलूट करण्याऐवजी दंगे धोपे, खून, रक्तपात, तंटे बखेडे, युद्ध लढाया करून आणि अन्याय, अत्याचार, बलात्कार आणि भ्रष्टाचार अशा सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टी करून जगात सर्वत्र हैदोस मात्र घातला. म्हणून अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या आहारी न जाता आणि देवाधर्मासंबंधीच्या खोट्या, चुकीच्या आणि विकृत कल्पनांना आणि भावनांना कवटाळून न बसता परमेश्वराचं खरं स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या आनंदोत्सवाच्या कार्यात सहभागी होण्यातच खरं शहाणपण आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या आनंदोत्सवाच्या कार्याला पूरक, पोषक आणि तारक अशी शुभकर्म करून जीवनभर आनंद लुटीत लुटीत आनंदाची रंगपंचमी साजरी करणं यातच आहे खरी परमेश्वराची मूर्तीपूजा आणि त्यातच आहे खरा धर्म. परमेश्वराला प्रसन्न करण्याचा आणि त्याचा प्रसाद मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, अन्य कुठलाही मार्ग नाही. ही शुभकर्म करायची म्हणजे नेमकं काय करायचं, या संदर्भामध्ये जीवनविद्या सांगते, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, वचनी शुभ बोलावे, शुभकर्मांच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी मूर्तीपूजा माणसांनी एकमेकांना सुखी करण्यात आहे तर एकमेकांना दुःखी करण्यात अधर्म आणि मूर्तीभंजन आहे. अशा प्रकारचं धर्मपालन किंवा मूर्तीपूजा हे पुण्य आहे आणि जेथे पुण्य तेथे सुख, शांती, समाधान, आनंद असतोच. याच्या उलट अधर्माचरण किंवा मूर्तीभंजन हे पाप आहे आणि जेथे पाप तेथे दैन्य, दुःख, क्लेश आणि मनस्ताप असतोच. थोडक्यात माणसांनी माणसांबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हेच आहे खरं परमेश्वराचं पूजन, भजन किंवा यजन. धर्म धर्म असं जे म्हणतात त्याचं वर्म सुद्धा हेच होय. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला चिंतन हास चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोती हो, थोड्याच वेळात 9 वाजता गीत बहार या कार्यक्रमात अभिमान, आंधी, सिलसिला, कभी कभी आणि काश्मीर की कली या चित्रपटातली गीतं आपण ऐकू शकाल.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
7: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
8: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
9: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
8: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचंस की तुमच्या पेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
9: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
8: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
9: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
8: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
7: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
10: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
11: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
10: शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
11: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
0: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, गीतकार आणि संगीतकार प्रेम धवन यांचा आज जन्मदिन.

0: तर श्रोते हो, गीतकार आणि संगीतकार प्रेम धवन यांना आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या वतीनं आदरांजली. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. सकाळचे 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: नमस्कार श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमात मी आहे आपल्या सोबत सीमा मकोटे. आपणा सर्वांचं स्वागत.

0: काश्मीर की कली या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले आणि महम्मद रफी यांच्या आवाजात आपण ऐकलं. हे होते एस एच बिहारी यांचे बोल आणि संगीत धुन होती ओ पी नय्यर यांची.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: आरबीआय सांगते
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्ध

0: श्रोते हो, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेली ही गीतरचना गुलजार यांची होती. संगीतकार होते राहुल देव बर्मन आणि चित्रपट आंधी. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो, इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा अवश्य ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रुतेहो सिलसिला चित्रपटातलं हे गीत जावेद अख्तर यांचं होतं. संगीतकार होते शिवहरी आणि गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार. आपण ट्यून केलं 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रुतेहो अवश्य ऐका उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30. त्यासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आणि आता पुन्हा वळूया गीत बहार या कार्यक्रमाकडे. हे गीत आहे पुन्हा एकदा लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं. मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना, SD बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट अभिमान.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम। मंडळी, या कार्यक्रमामध्ये आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घेणार आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी। तेव्हा अवश्य ऐका, रविवारी म्हणजे 14 जूनला सकाळी 9:30 FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।
1: श्रोते हो, थोडस इकडे लक्ष द्या। उद्या 14 जून आहे रक्तदान दिन, तर याच अनुषंगानं बोलूया रक्तदानाच्या महत्वाविषयी। तर आमचा फोन इन कार्यक्रम गप्पा गाणीच्या फोन लाईन्स आज सुरू होतील 10:30 ते 11 या वेळेत, तेव्हा जरूर फोन करा। आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24 02-31-2-65-26-24 या नंबरवर अवश्य फोन करा आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत कार्यक्रम गप्पा गाणीसाठी। आणि आता कार्यक्रमातलं अंतिम गीत।

0: कभी कभी मेरे दिल में एक ख्याल आता है। हे बोल होते साहिल लुधियानवी यांचे, संगीतून खय्याम यांची होती, आवाज लता मंगेशकर आणि मुकेश यांचा, चित्रपट अर्थातच कभी कभी। श्रोते हो, या नोटवरच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात मी सीमा मकोटे आपली रजा घेते। पुन्हा भेटूच अशाच गीतांचं, तोपर्यंत नमस्कार।
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

0: श्रुती हो गीत बहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 9:30 वाजताहेत.
1: इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोते हो नमस्कार. इंग्रजी साहित्यिकांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा. श्रोते हो, या मालिकेमध्ये सध्या आपण प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या नाटकांचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकत आहोत. जागतिक कीर्तीचे महान इंग्रजी कवी आणि नाटककार म्हणून आपण विल्यम शेक्सपियर यांना ओळखतो. त्यांच्या अनेक नाट्यकृती प्रसिद्ध आहेत. आजच्या कार्यक्रमात आपण द मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकाचा परिचय ऐकणार आहोत.
2: आज आपण शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकाचा परामर्श घेऊया. इटलीच्या व्हेनिस शहरात अँटोनिओ हा श्रीमंत व्यापारी त्याच्या दयाळू वृत्तीमुळे लोकप्रिय बनलेला असतो. मित्रांना नेहमी मदत करण्याच्या त्याच्या स्वभावामुळं त्याचा मित्रपरिवार मोठा असतो. त्यापैकी बसानिओ हा एक खुशाल चेंडू पण सामान्य परिस्थिती असलेला तरुण अँटोनिओने दिलेल्या पैशावर चैन करीत असतो. बेलमॉन्ट शहरातील पोर्शिया नामक श्रीमंत कुलीन तरुणीवर त्याचं प्रेम असतं. तिच्याशी विवाह करण्याची बसानिओची तीव्र इच्छा असते, पण त्यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ त्याच्याकडं नसतं. पोर्शिया देखील त्याच्यावर अनुरक्त असते. अँटोनिओकडून आर्थिक मदत मिळाली की पोर्शियाला मागणी घालण्याचा आपला विचार तो बोलून दाखवतो. अँटोनिओची व्यापारी जहाजं दूरवरच्या सागरी प्रवासावर असतात. त्यांच्या परतण्याची तो वाट पाहत असतो. व्यापारात झालेल्या नफ्यामुळं खूप मोठी आर्थिक प्राप्तीची अपेक्षा करीत अँटोनिओ आपल्या जहाजांकडे डोळे लावून बसलेला असतो. बसानिओला देण्यासाठी त्याच्याकडे लगेच धन उपलब्ध नसतं. तुर्तास आपण सावकाराकडून उसने पैसे घेऊन मित्रांची नड भागू, जहाजं परतली की लगेच कर्ज फेडून टाकू असा विचार तो करतो. व्हेनिस शहरात शायलॉक नावाचा धनाढ्य जीव सावकार राहत असतो. त्याला अँटोनिओची लोकप्रियता अजिबात आवडत नाही. त्याच्या उदार स्वभावाचा परिणाम शायलॉकच्या सावकारीवर होत असतो. उलट अँटोनिओ देखील वेळोवेळी बाजारात सर्वांसमोर शायलॉकची हेटाळणी करीत असतो. त्याचं जीव असणं, कठोरपणे सावकारी करणं यावर तो वारंवार टीका करीत असतो. बसानिओला द्यावयाची मोठी रक्कम आपण शायलॉककडून कर्ज म्हणून घेऊ, आपली जहाजं नफा कमवून परतली की कर्जाची सव्याज फेड करून टाकू असा बेत करून अँटोनिओ शायलॉककडे कर्जाची मागणी करतो. 3000 ड्युकट इतकी रक्कम त्याला हवी असते. ड्युकट हे तत्कालीन चलनाचं नाव असतं. 3 महिन्यांसाठी हे कर्ज द्यावं असा प्रस्ताव तो ठेवतो. सुरुवातीस शायलॉक खूप आढेवेढे घेतो. जहाजांना समुद्र चाचे, लाटा, वाईट हवामान यांसारखे अनेक धोके असल्यामुळं अँटोनिओच्या अपेक्षेनुसार सर्व काही ठीक होईल याची काय खात्री अशी शंका तो बोलून दाखवतो. अँटोनिओने दिलेली वागणूक शायलॉक विसरलेला नसतो. तो म्हणतो, तू नेहमीच बाजारपेठेत माझी सावकारी, व्याजाचा दर यावर टीका केली आहेस. लागत शब्दातील तुझी वक्तव्य मी कधीच मनावर घेतली नाहीत. मी जीव असल्यामुळं सहन करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. तुमच्यापुढं आम्हाला सहनशील राहावंच लागतं. तू माझ्या धर्मावर टीका केलीस. मला गळे कापू सावकार, कुत्रा असं संबोधून माझी नालस्ती जाहीरपणे केलीस. कधीकधी तर माझ्या कपड्यांवर तिरस्कारानं तू थुंकलास देखील. मी शांत राहिलो. आता गरज पडल्यावर 3000 ड्युकट्सचं कर्ज मागतो आहेस. हा कुत्रा तुला निंदा सहन करूनही कर्ज देईल असं तुला का वाटतं आहे? शायलॉकचं संभाषण ऐकून अँटोनिओच्या रागाचा पारा चढतो. तो म्हणतो, एक दुश्मन म्हणून मला कर्ज दे. केलेल्या कराराचा मी भंग केला तर तू देशील ती शिक्षा मला मान्य असेल. यावर शायलॉक शांतपणे म्हणतो, तुझी मैत्री संपादन करण्यासाठी मी कर्ज देईन. व्याज म्हणून मला एक पैसाही नको, फक्त तुझं प्रेम हवं. वकिलाकडे जाऊन आपण लगेच कराराचा कागद करू. माझी एकच अट आहे, 3 महिने

महिन्यात जर रकमेची परतफेड झाली नाही तर तुझ्या शरीराच्या कुठल्याही भागाचा एक पाऊंड वजनाइतका तुकडा मी कापून घेईन. ही क्रूर अट ऐकून बसानियोच्या अंगावर काटा उभा राहिला, पण अँटोनियोच्या अति आत्मविश्वासामुळं जहाज मुत्तीत परत येतील व कर्ज सहज फेडता येईल अशी खात्री असल्यामुळं तो शायलॉकशी कायदेशीर करारावर सही करतो. शायलॉकच्या विद्वेषी अटीमागील कावेबाजपणा त्याच्या लक्षात येत नाही. इकडे पोर्शियाला लग्न केल्यानंतर वडिलांची प्रचंड संपत्ती मिळण्याची अपेक्षा असते. बसानियोशी लग्न केलं की आपण सुखी होऊ अशी तिची खात्री असते, पण तिच्या वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार लग्नाआधी एक विचित्र अट पूर्ण करण्याचं बंधन घातलेलं असतं. तिच्या वडिलांनी 3 छोट्या पेट्या बनवून घेतलेल्या असतात. त्यातील एक असते सोन्याची, दुसरी चांदीची, तर तिसरी साध्या पत्र्याची. यापैकी एका पेटीत पोर्शियाचं चित्र ठेवलेलं असतं. ही पेटी निवडणारा मनुष्य तिचा पती होणार असतो. चुकीची पेटी निवडणाऱ्यानं कधीही लग्न करायचं नाही असं वचन द्यायचं असतं. योग्य पेटी कोणी निवडली नाही तर पोर्शियाला देखील अविवाहित राहायचं असतं. या विचित्र अटी ऐकून बहुतेक इच्छुक पळ काढतात. मोरोक्कोचा राजपुत्र या स्वयंवरात भाग घेतो, त्याला अटी मान्य असतात. पहिली पेटी उचलताच त्याच्या नजरेस हा मजकूर पडतो, माझी निवड करणाऱ्यास बहुतेक पुरुष इच्छितात अशी गोष्ट मिळेल. दुसऱ्या पेटीवर मला निवडणाऱ्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे फळ मिळेल असं लिहिलेलं असतं. तिसऱ्या साध्या पेटीवर मजकूर असतो, मला निवडणाऱ्याला त्याग करावा लागेल, इतकंच नव्हे तर सर्वस्व पणाला लावावं लागेल. खूप विचार करून राजपुत्र सोन्याची पेटी निवडतो. किल्ली मागून घेऊन ती उघडण्याचा निर्णय करतो. पोर्शियासारख्या सुंदर स्त्रीचं चित्र सोनेरी पेटीत असणार अशी त्याला खात्री असते. पेटी उघडताच आत एक छोटी कवटी आढळते. आपण अयशस्वी झालो हे ओळखून तो परत जातो. शायलॉक सावकाराला जेसिका नावाची एकुलती एक मुलगी असते. तिचं लॉरेन्झो नामक तरुणावर प्रेम असतं. हा लॉरेन्झो बसानियोचा मित्र असतो. जेसिका आपल्या वडिलांच्या म्हणजे शायलॉकच्या तिजोरीतील सोने नाणी घेऊन आपल्या प्रियकराबरोबर पळून जाते. तिनं तरुण मुलाचा वेश परिधान केलेला असतो. खूप शोध घेऊनही ती सापडत नाही. माझी मुलगी, माझी संपत्ती, माझी मुलगी, माझी संपत्ती असं ओरडत हिंडणारा शायलॉक सर्वांच्या उपहासाचा विषय बनतो. स्वयंवरात भाग घेणारा दुसरा गृहस्थ अरेगॉनचा राजपुत्र चांदीच्या पेटीची निवड करतो. आत असते विदूषकाचं चित्र, म्हणजे हाही अपयशी ठरल्यामुळे निघून जातो. बसानियो स्वयंवरात भाग घेण्यासाठी बेलमॉन्टला पोहोचला आहे हे कळताच पोर्शिया चिंतातूर बनते. त्यानं चुकीची पेटी निवडली तर काय, या चिंतेनं ती विषण्ण होते. लॉरेन्झोनं शायलॉकच्या मुलीला म्हणजे जेसिकाला पळवून नेलं. संपत्तीसहित पळालेल्या जोडप्यानं त्याची पुरती फजिती केली हे कळल्यावर अँटोनियोचा मित्रपरिवार खुश होतो. पण अँटोनियोची परदेशी गेलेली गलबतं बुडून नष्ट झालीत अशी बातमी येते. आता अँटोनियोचे पूर्ण दिवाळे निघाले या विचारानं सर्वांना धक्का बसतो. बसानियो स्वयंवरात भाग घेण्यासाठी पोर्शियाच्या घरी येतो. सुदैवानं तो पत्र्याच्या पेटीची निवड करतो. आतील मजकुरानुसार त्याने योग्य निवड करून पोर्शियाला जिंकलेलं असतं. वडिलांच्या इच्छेनुसार पोर्शिया बसानियोशी विवाह करणार हे नक्की होतं. ती आपली अंगठी त्याला देते. त्याने ती सदैव स्वतःजवळ बाळगावी अशी इच्छा व्यक्त करते. जर अंगठी कोणाला दिली अथवा हरवली तर तो त्यांच्या प्रेमाचा शेवट असेल असा इशारा ती त्याला देते. अँटोनियोच्या गलबतांचा नाश होऊन त्याचे दिवाळं निघालं ही बातमी बसानियोला समजते. त्याचा सर्व प्लॅन अयशस्वी झाला. शायलॉकच्या कर्जाचा बोजा पडल्यामुळं त्याची वाईट अवस्था झाली या विचारानं बसानियो फार दुःखी होतो. प्रत्यक्ष ड्यूक तसंच मातब्बर सरदारांनी समजूत काढूनही शायलॉक अँटोनियोचं कर्ज माफ करायला तयार होत नाही. कराराची शब्दशः अंमलबजावणी करावी असा त्याचा आग्रह आहे हे कळल्यावर तर बसानियोचा धीरच खचतो. आपल्या मित्राचा जीव आपल्यामुळे जाणार, शायलॉक क्रूरपणानं त्याच्या शरीराचा लचका तोडणार या कल्पनेनं सर्वजण हादरतात. मरण्याआधी बसानियोला पाहावं अशी इच्छा अँटोनियो व्यक्त करतो. पोर्शियाला आपल्या नवऱ्याच्या दुःखाची जाणीव होते. अँटोनियोला वाचवण्यासाठी शायलॉकला दुप्पट तिप्पट रक्कम देऊन गप्प बसवावं

असं ती सुचवते. त्यानुसार बसानिओ आपल्या मित्रासोबत म्हणजे ग्रॅशियानोसोबत व्हेनिसकडे तातडीने रवाना होतो. अँटोनिओचा जीव वाचवण्यासाठी पोर्शिया एक प्लॅन करते. लॉरेन्झोकडं आपल्या घराची व्यवस्था सोपून ती आपल्या नेरिसा या मैत्रिणीसह मठाकडे जाणार असं जाहीर करते. बेलारिओ नामक कायदेतज्ञाला ते अँटोनिओची केस समजावून त्याचा सल्ला मागते. कायद्याला बगल देऊन शायलॉकच्या कुटील हेतूला पराभूत करण्यासाठी एका युक्तीचा वापर करण्याचा ती निर्णय घेते. वकील वापरतात तसला झगा आणि इतर वस्त्र घेऊन पुरुषी वेश धारण करून पोर्शिया नेरिसासह कोर्टाकडे रवाना होते. अँटोनिओची केस उभी राहते. शायलॉक आपल्या कराराची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरतो. अँटोनिओला दया दाखवण्याची विनंती धुडकावून लावतो. तू मला कुत्रा म्हणालास, आता या कुत्र्याच्या चाव्यापासून स्वतःचा बचाव कर शक्य असेल तर. मला कराराची पूर्तता हवी असं म्हणत तो स्वतःचा क्रूरपणा सिद्ध करतो. मरण्याआधी बसानिओला भेटण्याची इच्छा त्यानं आधीच व्यक्त केलेली असते. कोर्टाच्या दालनात ड्यूक आपल्या उमरावांबरोबर आसनस्थ होतो. अँटोनिओ आपल्या दुःखी मित्रांबरोबर आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहतो. ड्यूक शायलॉकला उद्देशून भाषण करतो. अँटोनिओचं नशीब बिघडलं, त्याचं द्रव्य नष्ट झालं, तो कंगाल झाला हे लक्षात घेऊन त्याच्यावर दया दाखवावी असं आवाहन करतो. पण शायलॉकच्या मनावर काही परिणाम होत नाही. ड्यूकला उद्देशून तो म्हणतो, माझा इरादा स्पष्ट आहे, माझ्या कराराची शब्दशः अंमलबजावणी झालीच पाहिजे. तसं झालं नाही तर व्हेनिस शहराच्या न्यायपणाला डाग लागेल, तुमच्या नावाला काळीमा फासला जाईल हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल 3000 ड्युकट्स न घेता याच्या पाऊंडभर वाजनाच्या मासाचा मी आग्रह का धरीत आहे? तर मी म्हणतो ती माझी लहर आहे. माझ्या घरात उंदीर झाले, मी त्यांच्या नाशासाठी 3000 ड्युकट्स खर्चले तर ती माझी लहरच. प्रत्येकाची काही ना काही लहर असते. मी या अँटोनिओ महाशयाचा द्वेष करतो, त्यांना पाण्यात पाहतो, त्यामुळे पैशावर पाणी सोडून त्यांच्या नाशाचा तोट्याचा सौदा मी करीत आहे. बसानिओ 6000 ड्युकट्स द्यायला तयार होतो, पण त्याच्या 6 पट रक्कम दिली तरी मी तयार नाही असं शायलॉक म्हणतो. दयेची भाषा आपल्याला माहीत नाही असं तो ठामपणे सांगतो. या माणसाच्या शरीराचा पाऊंड वाजनाचा हिस्सा मी कमावला आहे, माझा त्यावर कायदेशीर हक्क आहे. व्हेनिसच्या कायद्यानुसार मला तो मिळावा, मला न्याय हवा आहे, न्याय. ड्यूकला काय करावं सुचत नाही. निर्णय देण्याआधी बेलारिओ सारख्या कायदेतज्ञाचं मत घ्यावं असं त्याला वाटतं. कोर्टात त्याचवेळी बेलारिओचे पत्र घेऊन त्याचे 2 प्रतिनिधी हजर झालेत असं त्याला सांगितलं जातं. शायलॉकला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. घरून आणलेल्या सुरीची धार आपल्या पादत्राणावर तो घासू लागतो. बेलारिओचे प्रतिनिधी प्रवेश करतात. त्यापैकी एक कारकून असतो, तो ते पत्र ड्यूककडे देतो. मी माझा प्रतिनिधी बाल्तजार नावाचा वकील पाठवित आहे, तो केस मांडील असा त्या पत्राचा मजकूर असतो. खरं म्हणजे कारकून बनलेली व्यक्ती पुरुष वेशातील नेरिसा असते, तर पोर्शियानं वेषांतर करून स्वतःला बाल्तजार म्हणून सादर केलेलं असतं. त्यांची खरी ओळख कुणालाही, अगदी बसानिओलाही पटत नाही. सुनावणी करताना शायलॉकला दया दाखवण्याची सूचना केली जाते. त्यावर तो म्हणतो, माझ्यावर तशी सक्ती का केली जात आहे? त्यावर बाल्तजार बनलेली पोर्शिया म्हणते, दया लादता येत नाही, तो नैसर्गिक आविष्कार असतो. दया दाखवणारा तसेच दयाविषयी झालेला असे दोघेही ईश्वरी कृपाप्रसाद हस्तगत करतात, कारण ईश्वर स्वतः दयाघन आहे. आपण ईश्वरापासून दयेची अपेक्षा करतो, म्हणून दया दाखवणं क्रमप्राप्त होय. पण शायलॉक आपल्या मतावर ठाम राहतो. बाल्तजारच्या न्यायबुद्धीची स्तुती करून न्यायाची मागणी करतो. शायलॉकचा करार कायदेशीर असून त्याची पाऊंडभर मांसाची अपेक्षा योग्य आहे असं मान्य केलं जातं. अँटोनिओनं तयार राहावं अशी सूचना करून बाल्तजार शायलॉकला सुरी चालवण्यास अनुमती देतो. शायलॉक पुढे होऊन अँटोनिओच्या छातीचा वेध घ्यायला तयार होतो. बाल्तजार म्हणतो, जरा थांब, करारानुसार पाऊंडभर मांसावर तुझा हक्क आहे, पण रक्ताचा थेंबही सांडण्याचा तुला अधिकार नाही. जर थेंबभर जरी रक्त सांडलं तरी कायद्यानुसार तो गुन्हा होईल, त्याची जबाबदारी तुलाच घ्यावी लागेल. आता शायलॉकला आपण अडचणीत आल्याचं लक्षात येतं. तो तिप्पट रक्कम घ्यायला तयार होतो, पण व्हेनिसच्या कायद्यानुसार अँटोनिओ विरुद्ध कट रचला म्हणून त्याची अर्धी संपत्ती अँटोनिओला तर अर्धी सरकार जमा करण्याचा आदेश ड्यूक देतो. बसानिओला बाल्तजार म्हणजे आपली

0: पत्नी पोर्शिया होय हे समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. शायलॉकला धडा शिकवताना पोर्शियाचं चातुर्य पणाला लागतं, पण शेवट गोड होतो. सदर नाटक शेक्सपिअरची महत्वाची सुखात्मिका म्हणजे कॉमेडी आहे. पोर्शियाचं चातुर्य, अँटोनियोचं मित्रासाठी धोका पत्करण्याचं दिलदार वर्तन, शायलॉकच्या स्वभावातील दुष्टपणा या गोष्टी नाटककारांनं ठळकपणे मांडल्या आहेत. कोर्टातील ट्रायल सीन शेक्सपिअरच्या नाट्यकलेचा अप्रतिम आविष्कार म्हणून गौरवला गेला आहे. पोर्शियाचं दया किंवा मर्सी विषयीचं भाष्य त्याच्या वैचारिक सघनतेचं दर्शन घडवतं.
1: श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण विल्यम शेक्सपियर यांच्या द मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय ऐकला. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात विल्यम शेक्सपियर यांच्या आणखी एका नाटकाचा परिचय आपण ऐकणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत ऐश्वर्याचा नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

0: आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र।
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
1: फोन 940-440-8000।
3: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
4: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय।
3: नवा कोरा सीबीसीटी स्कॅन, दाताचा एआय रिपोर्ट, तो भी फास्ट,
4: दातासाठी एक नंबर।
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
0: श्रुती हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ सेवाभावेने संस्कार वर्ग आणि पाळणाघर चालवणाऱ्या, तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत, तसंच अथ योगानु शासनम यात सहभागी होतील डॉ प्रणोती पिसे, आणि याशिवाय प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या काही कविता आपण ऐकू शकाल आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात।
6: तिन्ही कॉलेजला
7: काळजी करू नकोस,
6: फीस पाहिलीस का?
8: काय कसं आहात, काय झालं?
7: फीस अटेन्शन,
8: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर। बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल। ती कुठे मिठाई?
9: आरबीआय सांगते,
10: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली।
0: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।

श्रुते हो हे आहेत शांता शिळके यांचे बोल, यशवंत देव यांची संगीतून, आणि आवाज आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा।

श्रुती हो एवढे तरी करून जा हा वसंत आवरून जा ही गीतरचना सुरेश भट यांची होती, जी गायली होती पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी, संगीतून यशवंत देव यांची होती. आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

माझी या मना जरा थांबना या होत्या आशा भोसले. कवी सौमित्र यांची ही गीतरचना श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केली होती. भावगीत आपण ऐकलीत. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. सकाळचे 10 वाजतायत.

तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया महेंद्र कपूर यांनी गायलेल्या एस एच बिहारी यांच्या गीतानं, ज्याला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी आणि चित्रपट आहे किस्मत. हे गीत ऐकू इच्छितात गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश शर्वरी शौर्या सानवी स्वप्ना लीना भारती आरती बंटी आणि समस्त गवई परिवार. हे पत्र विद्यानगर कवठे महांकाळ येथून आलेलं आहे. संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एस पी म्हैसाळकर. निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघचे मुक्काम पोस्ट महे एकनाथ इंगवले ओमकार इंगवले उदय माने अर्चना सावंता मगदूम. याच पत्रात मुक्काम पोस्ट बस्तवाडचे श्रोते आयशा रमजान डफेदार आणि विजयकुमार स्वामी. हे पत्र तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळचं आहे. याच पत्रात राणी आणि अंकिता खेमलापुरे यांची सुद्धा नावं आहेत. देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास पाटील नारायणी पाटील तुकाराम पाटील सोन्याची शिरोली संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परिते श्रेया सोनाली त्यानंतर रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरी. हे पत्र आलंय सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरी यांचं. तर ऐकूया किस्मत चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू देत आहात का? टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा आणि राग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सूचना मिळवा. तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
0: श्रोते हो, ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आता. तर आता हे गीत किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं आहे. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन आणि चित्रपट हरे रामा हरे कृष्णा. या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघचे श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, तालुका करवीर. याच पत्रात कार्तिक, अर्पित आणि अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट, कंदलगाव. हे पत्र आहे सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे, श्रोमेण वाघमारे, चंदननगर, सातारा इथून हे पत्र आलं होतं. याच पत्रात वारणा, शहापूरचे श्रोते विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण आणि माय चव्हाण. कात्रज पुणे इथून हे पत्र आलेलं आहे. महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे, इचलकरंजीचे श्रोते वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार. मुक्काम पोस्ट, बोराळा धरण, तालुका मालेगावचे श्रोते दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. अर्श अली संधी, सदीन अली संधी, कबनूरचे श्रोता दक्ष मुर्गी मुलाळ, मुतनाळ, शहबाज नायकवडे, सदिया नायकवडे, जरीना नायकवडे, शब्बीर नायकवडे, रुईचे श्रोते. हे पत्र तेजस आणि प्रतीक्षा यांचं आहे. तसंच वैशाली आणि दत्ता चौगले यांची सुद्धा या पत्रात नावं आहेत. राहणार दोनवडे आणि अजून एक पत्र याच गीतासाठी. राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभी, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा पावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागलचे श्रोता, सुभाष मिंटचे शिरडोन, श्रीनिवास कांबळे अडराव, शशिकांत पाटील कुरुंदवाड आणि अनिल परीट

0: श्रोते हो, सोमवारी 15 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. हे गीत आहे गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा आवाज, इंदिवर यांचे बोल आणि अनु मलिक यांची संगीत धून. हे गीत आमच्या या श्रोत्यांच्या आवडीचं. चांदनी चौक सांगलीचे सक्षम श्रेणी चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लता, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी मेघा पाटील, संजना. हे पत्र आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून हे पत्र आलेलं आहे. उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्ला बी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख, हिप्परसोगा, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद. हे पत्र आहे आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, सुप्रिया ओंकार, विद्या, साईनाथ संस्कार, प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरी. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालनाचे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपूर औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुनार देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी, तालुका बदनापूर. आणि हे पत्र आशा रेडिओ श्रोता संघ, मेहेरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, राही श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबईचे श्रोते सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, नागपूरचे श्रोते वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर.

श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मिली चित्रपटातलं, जे गायलंय लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी. योगेश यांची गीतरचना, संगीत आहे एस टी बर्मन यांचं. हे गीत ऐकू इच्छितात फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजना आणि गबरू थोरात. दयानंद नगर नांदेडचे श्रोता प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरचे श्रोता संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन.

श्रोते हो, मिली चित्रपटातलं हे गीत अजून काही श्रोत्यांच्या आवडीचं होतं ज्याने आम्हाला पत्र पाठवलंय. महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, वरुड चौळकाचे श्रोते. त्यानंतर अजून एक पत्र शिवानी कांबळे, अलाहाबाद. शिला स्वप्नील कोंडीराम परी, मौजे सांगाव. विनायक कुंभार, राजू कांबळे, तणंगे. दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव.

श्रोते हो, आपण ट्यून केले 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 10:30. प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

0: ऐकू शकता. अर्थात मोबाईल ऍप तसंच इंटरनेट वरती कोणत्याही केंद्राचे कार्यक्रम ऐकायचे असतील तर आपल्याला मोबाईल वर ऍप डाउनलोड करावं लागेल. तुमचा फोन अँड्रॉइड असेल तर प्ले स्टोअर वर जायचं, किंवा तुमचा फोन ऍपल फोन असेल तर ऍप स्टोअर वर जायचं. न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ऍप सर्च करायचं, ते डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. हे ऍप ओपन केल्यानंतर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसतो, त्याला क्लिक करायचं. समोरच आकाशवाणी केंद्रांची यादी दिसते. या यादीमध्ये आम्ही आपल्या सेवेसाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र रुजू केलेलं आहे. आमचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम जरूर ऐका. तेव्हा पुनश्च एकदा आकाशवाणी कोल्हापूर इंटरनेटवर आपलं स्वागत करत आहे.
1: श्रुती हो लोकसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. हे लोकगीत आहे कुंदन कांबळे यांचं, संगीत मधुकर पाठक आणि गायक विठ्ठल हेडूरकर आणि सहकारी.

श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर इंटरनेटवर आपलं स्वागत करत आहे. आता prasarbharati.gov.in किंवा air.org.in या साईटवर जाऊन आपण लाईव्ह रेडिओ

श्रोते हो, सोमवारी 15 जूनला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका अंजली साठे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, अनंत चिपळेकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे लोकगीत मधुकर टाकूर यांचं होतं आणि संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी.

श्रुति हो लोक संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर अपर्णा देव आणि सहकलाकार. ही रचना आहे शांताराम नांदगावकर यांची.

श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ सेवाभावनेनं संस्कार वर्ग आणि पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत तसंच

योगानुशासनम। या कार्यक्रमात डॉक्टर प्रणोती पिसे आपल्या भेटीला येतील, याचबरोबर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता आपण ऐकू शकाल आज दुपारी 12 वाजता, कार्यक्रम वनिता मंडळ। आणि आता पुन्हा वळूया लोकगीतांकडं।

श्रोतेहो, पाठोपाठ दोन लोकगीतं आपण ऐकलीत, जी होती शांताराम नांदगावकर यांची आणि गायक कलाकार अपर्णा देव आणि सहकलाकार. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र लोकसंगीताच्या कार्यक्रमात. आता शेवटी रंजना शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेली ही दोन लोकगीतं वामन कर्दक यांची, संगीतकार मधुकर पाठक.

लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत रामचरितमानस गान हा कार्यक्रम. रचनाकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया आणि गायक कलाकार ए हरिहरन. रामचरितमानस गान.

रामचरितमानस गान हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संत तुलसीदास यांची ही रचना सतीश भाटिया यांनी संगीतबद्ध केली होती आणि गायक कलाकार होते ए हरिहरन. रामचरितमानस गान हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:12 आणि 40 सेकंद झालेत.

श्रोते हो, आनंद बक्षी यांची ही गीतरचना जतीन ललित यांनी संगीतबद्ध केली होती. चित्रपट मोहब्बते अजून एक गीत याच फिल्ममधलं.

0: श्रोते हो, मोहब्बते चित्रपटातली आनंद बक्षी यांची ही गीतरचना जतीन ललित यांनी संगीतबद्ध केली होती. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत प्रतिभा ठुंबरे. गळीत धान्य पिकांचं मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमामध्ये. येत्या मंगळवारी अर्थात 16 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत. आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

0: भाई जरा देख के चलो।
1: श्रोते हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 11:30 वाजत आहेत। आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR हे ॲप। गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर फिजा चित्रपटातली दोन गीतं ऐकूया।

श्रुती हो फिजा चित्रपटातलं हे गीत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात आपण ऐकलं. गुलजार यांची ही गीतरचना अनु मलिक यांनी संगीतबद्ध केली होती. आणि आता पुन्हा एकदा फिजामधलं गीत जे गायलंय सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी.

आणि कार्यक्रमानंतर अलका याज्ञिक यांच्यासोबत अभिजित समीर यांची ही गीतरचना आणि नदीम श्रवण यांचं संगीत.

श्रोते हो, आत्तापर्यंत आपण मोहब्बते फिजा राज आणि या चित्रपटातली गीतं ऐकलीत. आता कार्यक्रमाच्या शेवटी रेफ्युजी या चित्रपटातलं एकच गीत खास आपल्यासाठी.

रसिका हो, रेफ्युजी चित्रपटातल्या या गीतासोबतच आता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सीमा मकोडे आपली रजा घेते. पुन्हा भेटूस. नमस्कार.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून दुपारचे 12 वाजता आहेत. यानंतर आकाशवाणीचं मुंबई केंद्र वनिता मंडळी या कार्यक्रमासाठी.

प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदर मोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केले.

0: ना
1: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभरा हवा असतं त्यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
1: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
1: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड तर इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काहीतरी हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
2: आताही तुमचा पाळणाघर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे,
1: दोन्ही सुरू आहेत.
2: काय काय असतं बरं,
1: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणाघर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात दोन दोन बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये आणि असं हे माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेला मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे, त्यातून आमचे बचत गट तयार झाले. त्यातून
2: ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
1: सुरू झालं.
2: हे सगळं आता सुरू आहे.
1: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो, दर रविवारी मोठी भावंड येतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभारा जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
2: मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
1: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाईपर्यंत म्हणजे 5:30 मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
2: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
1: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी उभारावं, आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षरं पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात अक्षरं. 4 ते 5 वयोगट आमचा, 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
2: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते
1: पूर्ण.
2: आणि उत्सव पण तुमच्या
1: वेगळे होय,
2: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे
1: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे,

0: मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत, आता पण ज्या वेळेला येत होती तर ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवटच्या 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला, पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगडबगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे बघ उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच सध्याकडे सांगत गेली, उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोंडावर हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाप, विचारूया की बाबांना, ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं, हे बघा, एकदा का मुलाला वेडोवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बघायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी, चुकलं माझं, म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्नीस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असावं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि हे पावलं कुणाची, तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलांना तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं. म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी. त्याबरोबर बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय. अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन

0: करतोय तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल, राष्ट्राबद्दल, कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला, असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन, आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल, राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा, समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढंच अपेक्षा की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला, दिव्याला, प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं कामही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपडी असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे, लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते, तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो, मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्यांनी सुरू केला तो. त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण
1: आहे. या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल,
0: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला ही मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडला संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत, तुमच्या पाळणा घरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालूताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.
3: किसी की मुस्कान।

वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यंते तत्र

रमंते देवता हा। ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि यासाठी स्वतःच स्वतःला मदत केली पाहिजे। फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे। राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे। मी दिवसभर धुणं भांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे। हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम, हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील। सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत। इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे। त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे। आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते। मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो। गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते। मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात। प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो। आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो, ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो। ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे। विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो। तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो, अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू। नमस्कार।

0: योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती, तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर्य, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी

देहाच्या लाह्या तरी तो अंतरी स्वानंदच नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून. धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन. काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ. तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून हसत मुखाने बाहू पसरून सूर्याला अलगद आडोसा करून लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन. त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा. विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करीना दावा. विनयही लाजला पाहून त्याला इतका तो मेघ कृपाळू भोळा. दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला. तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं. इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही. आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी. सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा. हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास. उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या. हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती. सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी. यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच तरीही भीड कशी संघर्षा. हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे. कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे. सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा. हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मी ही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे. मग मिठाचं वेगळेपण राहत नाही. साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं. मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक. व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता प्रेम ते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही. मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे. मुक्तीच्या पाखराला प्रेम

आकाश आहे. सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे. तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरचा गेला लोकांस द्यावया पाणी. बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला. पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले. किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी. मग एक काळ ग्रीष्माचा, सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा. तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकरता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला. काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील. की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा. पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन विचारा उरला. की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात. या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी. आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते. नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही. स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही. आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल माये पोटी. प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत. जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी. आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं. तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं.
कच्चा माती

मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं। महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही। इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही। चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी। घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो। मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं। सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळते ते झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं। आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं, छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे, जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। तोच आशय मांडणारी ही माझी कविता। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे। मथन म्हणजे मंथन। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे, की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे, की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाळ्यांत गणलो तरी काय झाले, की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून। की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविण कसा जाऊ परतून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज,

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1800-315

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी। इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही। काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू। आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल। तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय। या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या। त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलंय। समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्रं बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते। नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय। हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या। यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर

आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचली तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या आकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.
नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची

शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. कॉंगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष

सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसं निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% (80.2%) झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं
परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील

याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या दोन दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाइट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाइट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतार्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

के अस्तित्व का उन्हें बोध नहीं, वो दृष्टिहीन है, दृष्टिहीन।

0: हम बोल रहे हैं विविध भारती से। थोड़ी ही देर में आप सुनेंगे तराने नए पुराने।
1: कार्यक्रम युववाणी आज यामध्ये ऐकूया AI आणि चित्रकार याविषयी संवाद आणि ऑस्ट्रेलियातील डॉट पेंटिंग याविषयी माहिती। सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने।

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: युववाणीमध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल ना रोहिणी.
0: हे बघ मी लॅपटॉप आणलाय. हे बघ मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हां, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईनसाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ॲट अ सिंगल क्लिक कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.

0: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AIमुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AIमध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
1: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला तेव्हा चित्रकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AI सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
0: अगं, पण फोटोग्राफी आणि AI मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते. तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं. आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
1: मुद्दा गंभीर आहे खरा.
0: मग
1: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
0: मग
1: पण तू जरा AIचा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
0: म्हणजे
1: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
0: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AI ला वापरणं ठीक आहे. पण रोहिणी, मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
1: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्यकाळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
0: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते या AIच्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचं आहे?
1: अगदी बरोबर बोललास अमित. AI परफेक्ट आहे, पण माणूस युनिक आहे. AI परफेक्ट जरी असला तरी AI ला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
0: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AI मुळे कला क्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे. बघ, नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AI कडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्समध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
1: बरोबर.
0: 100 अधिकांचे काम फक्त एकटा AI मुळे होते. मग बाकीच्यांच्या कलेला संधी

0: कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AI वर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
1: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AIच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढंच शिकून चालणार नाही, तर AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
0: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
1: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
0: म्हणजे?
1: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AIच्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AIने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
0: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
1: हा
0: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय बघ. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AIचा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
1: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AIचा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
0: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
1: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
0: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AI मध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते बो.
1: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी AIच्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
0: अरे वा, हे तर भारीच आयडिया ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
1: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AIचं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

जीववाणीमध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजाशिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात.

यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, संध्याकाळचे 10:06 आणि 24 सेकंद झालीत. आता कार्यक्रमात वेळ झाली आहे चित्रपट संगीताची, गीतबहार या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया दूध भात या चित्रपटातली ग. दि. माडगुळकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे पु. ल. देशपांडे यांनी, तर गायली आहे वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी.

श्रोते हो, यानंतर ऐकूया पूजी ते मंगळा गौर या चित्रपटातली राजा बढे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. काल म्हणजे 12 जून हा दिवस मराठी साहित्यातील एक आदर्श आणि अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या लेखक, दिग्दर्शक, गायक, वादक, संगीतकार, नाटक कथाकार अशा हरहुन्नरी आणि विविध गुणांनी परिपूर्ण असलेल्या पु ल देशपांडे यांची जयंती होती. त्यानिमित्त आपण त्यांची 2 गाणी ऐकली. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या. आम्ही दिल्ली केंद्र, आकाशवाणी दिल्ली केंद्र,
1: इयम आकाशवाणी, संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य फ्रांस स्लोवाकिया देशयोः 6-दिवसीय यात्रायै प्रस्थितः. तेनोक्तं यत् इयं यात्रा फ्रांस देशेन सह आर्थिक सांस्कृतिक सम्बन्धान्, स्लोवाकिया देशेन च सह द्विपक्षीय सम्बन्धान् सुदृढीकर्तुं केन्द्रिता भविष्यति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी फ्रांस देशस्य एवियन नगरे आयोज्यमाने G7 शिखर सम्मेलने अपि भागं भजिष्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः सीमवर्ती जनपदेषु जनसांख्यिकीय परिवर्तन विषये उच्चस्तरीयोपवेशनस्य आध्यक्षम् अकरोत्. असमस्य जोरहाट वायुसेनाकेन्द्रे भारतीय वायुसेनायाः N-32 विमानम् दुर्घटनाग्रस्तम् जातम्. अपि च धर्मशालायाम् भारत अफगानिस्तान देशयोः मध्ये प्रथम एकदिवसीय क्रीडायाम् पणकम् विजित्य भारतेन प्रथमम् कन्दुकक्षेपणम् स्वीकृतम्. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य फ्रांस स्लोवाकिया देशयोः 6-दिवसीय यात्रायै प्रस्थितः. गमनात् प्राक् प्रदत्ते एकस्मिन् वक्तव्ये तेन प्रोक्तं यत् भारतस्य रणनीतिक दृष्टिकोणे फ्रांस देशस्य विशिष्ट स्थानं वर्तते. तेनोक्तं यत् अस्याः यात्रायाः मुख्य लक्ष्यं भारत फ्रांस देशयोः आर्थिक सांस्कृतिक सम्बन्धानां सुदृढीकरणम् इत्यस्ति. भारतीय समयानुसारं रात्रौ 10:30 प्रधानमन्त्री फ्रांस देशस्य नीस नगरं प्राप्स्यति. प्रधानमन्त्रिणः आगमनात् पूर्वमेव नीस नगरे स्थितैः प्रवासी भारतीय समुदायस्य सदस्यैः, नवोद्योग संस्थापकैः, उद्योगपतिभिश्च महान् उत्साहः प्रदर्शितः. अत्राशास्यते यत् इयं यात्रा यूरोपेन सह भारतस्य सम्बन्धान् दृढीकरिष्यति. अस्माकं वार्ताहरेण सूचितं यत् प्रधानमन्त्रिणः स्वागतीकर्तुं तत्र महत्यः सज्जाः विहिताः. प्रवासी भारतीयाश्च प्रधानमन्त्रिणा सह संवादं कर्तुम् उत्सुकाः सन्ति. अद्यत्वे प्रायः 10,000 भारतीयछात्राः फ्रांसदेशे अध्ययनरताः.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी कार्यक्रम विविधा. यामध्ये ऐकूया जीवन के रंग आकाशवाणी के संग. कवयित्री आहेत नीलम सोमाणी.

आताच आपण हिंदी कार्यक्रम विविधा या अंतर्गत जीवन के रंग आकाशवाणी के संग हा कवयित्री नीलम सोमाणी यांनी सादर केलेला कार्यक्रम ऐकला. सादर करते होते राजकुमार भारती.

0: यानंतरची उद्घोषणा लगेचच, संध्याकाळचे 6:52 होतात, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, यानंतर ठीक 7 ऐकूया प्रादेशिक बातम्या, तत्पूर्वी काही संदेश.
1: श्रोते हो.

0: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचंय ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून गेले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12-1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
3: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे, निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
4: श्रोतेहो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड चा जरूर उपयोग करा.
5: हाय, मी शर्वरी.
6: नमस्कार, मी रोहित.
7: मी सुखदा.
5: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
6: आम्ही चर्चा करतो,
7: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजामस्तीही करतो,
6: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
5: आपुलकी या घरात
6: प्रत्येक मंगळवारी
7: दुपारी 12 वाजता
5: वनिता मंडळात
6: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
7: आपुलकी या घरात.

0: फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं, पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचकटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्वसमावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये
189 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना, तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील, तर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे। संध्याकाळचे 7:12 होतात, ऐकूया एक गीत।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळं कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळंच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं, मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्यात 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हटलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल

0: तिच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला लानिन स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल्निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती लानिनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये लानिनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतकाच त्यापेक्षा जास्त. आता गेली 2 वर्ष लानिनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल्निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जूनमध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल्निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल्निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल्निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार आहे याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटकपर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामानशास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आज आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी दागरी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे आहेत ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJOची वाट पाहावी लागणार आहे आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJOचं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आपला पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही

0: बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशा सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: आपल्यापुढे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारण करायचं आहे, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे, आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचं आहे. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगत आहेत की अल निनोचं संकट, की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतात की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तापमान वाढणार आहे. म्हणजे यावर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालली. हे भूगर्भातलं पाणी जिरत नाही आहे आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू, पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो, त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिशी करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपल्या रब्बी पीक लावता येईल आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नकोत. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळे उपाययोजना करा आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये कल्लई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कर्स जमिनीमध्ये होळीमध्ये तुरीसारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
0: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय, कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाची पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे, आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतात भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर

0: पूर्ण भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेष त्याची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रबी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा बिहेरे बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि त्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. म्हणजे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं आपलं खत आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली म्हणसेकर आणि निवेदन तुषार पवार.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे तर नेहमीप्रमाणेच रामराम पाहुणं हा शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 व 14 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ, तसेच 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 25 ते 26 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 84%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 12 व 14 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 13 व 14 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ, तसेच 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 13, 14, 15, 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 82 ते 86%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 41 ते 51%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सांगली जिल्ह्यामध्ये 12 व 13 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 13 व 14 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची, तसेच 15, 16 व 17 जून रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 13, 14,

0: 15, 16 व 17 जून रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 17 जून पर्यंत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65 ते 66%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 47 ते 56%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 15 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्हा व घाट भागामध्ये 12 जून रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिकांना काठीच्या सहाय्याने आधार द्यावा. केळीच्या झाडांना काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. विजांची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. पक्व झालेल्या फळे तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात.
2: अरे सुनतो.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
2: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
2: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
2: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
2: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: मंडळी कार्यक्रमात पुढे जाऊया. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुण आता ऐकूया.
6: रामराम पाहुण ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
7: आणि अक्काचा नमस्कार.
6: मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमनाच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
7: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
6: नक्कीच. तर सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून. हे पहिलं पत्र आहे माझ्या हातामध्ये. सुप्रिया ओमकार, विद्या साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरीचे, यांनी चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम छान असतात असा अभिप्राय दिलाय.
7: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजी पेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, भारत निकम, विश्वास भोसले, गणेश जाधव, यशवंत बामणे, अभिजित शिंदे, महेश निकम, उमेश म्हाडगूत, संतोष परब, याचबरोबर सोन्या आणि बब्या.
6: जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचं हे पत्र. श्रोते उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांनी सुद्धा चंद्र हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आवडतात असं कळवलंय.
7: वळीव पावसाबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय. जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, याचबरोबर परभणीहून गणेश हारगावकर यांनी. तर यासोबतच अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की आम्ही आपल्या कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम आवडीनं आणि नियमित ऐकत असतो. कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम अत्यंत मनोरंजक आणि मनमोहक असतात. त्यातल्या त्यात शेतीविषयक माहिती देणारे कार्यक्रम, आपली आवड, आपकी पसंत, शेतकऱ्यांची आवड हे सर्व कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. आणि अतिशय आवडणारा कार्यक्रम म्हणजे रामराम पाहुण. हा कार्यक्रम फारच सुंदररित्या सादर केला जातो त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम खूप खूप खूप आवडतो.
6: 25 मे रोजी लिहिलेलं हे पत्र आहे.
7: बर,
6: या पत्रात वर्धापन दिनाच्या श्रोत्यांनी या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि श्रोते आहेत सेनापती कापशीहून ऋषी.

0: ऋषिकेश पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरे।
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना आणि शब्बीर नायकवडे रुईथून। तर यांनी आपण चंद्राबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यासोबतच 23 मे रोजी प्रसारित झालेला आपकी पसंद हा कार्यक्रम खूप आवडल्याचं त्यांनी कळवलं आहे।
0: मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालनाहून डॉक्टर नामदेव, अभिषेक, गणेश, कार्तिक आणि अश्विनी भूतेकर, त्याचबरोबर वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबादहून, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबादचे श्रोते, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी तालुका बदनापूरचे श्रोते। या श्रोत्यांनी डॉक्टर मयूर सुतार यांनी सांगितलेला हवामान अंदाज उपयुक्त असतो असं कळवलेलं आहे। याशिवाय गीतसंवाद कार्यक्रमामध्ये जलसंधारणाबद्दलची जी माहिती प्रसारित करण्यात आली ती सुद्धा खूप उपयुक्त होती। आणि रामराम पाहुणं या कार्यक्रमामध्ये भरपूर पत्रांचा समावेश करता हे ऐकून खूप बरं वाटतं असा अभिप्राय दिलाय।
1: तर भाऊ, उशीर आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
0: नक्कीच,
1: आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची।
0: पण गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते आधी सांगूया।
1: नक्कीच।
0: 3 वर्षांनी एकदाच माझं आगमन होतं, पंचांगात मला विशेष स्थान मिळतं, दान जप पूजा यांचं महत्व माझ्यात वाढतं, धार्मिक कार्यांनी वातावरण पवित्र होतं, तर सांगा पाहू मी कोण?
1: आणि मंडळी, या हुमानाचं अचूक उत्तर आहे अधिक मास किंवा अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं।
0: तर बघूया कोणकोणत्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे।
1: तर हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्वाड, रावसाहेब शिरोळे रुकडी, गजबर अत्तार फरीद मोमीन कुरुंदवाड, सचिन राजमाने वैभव जाधव आणि वीरभद्र जंगम मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळीतून।
0: बर,
1: आणि आपले हे सर्व श्रोते आहेत ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ बस्तवाड इथले। तर भाऊ, यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
0: बर, अभिप्रायादाखल आलेलं हे पुढचं पत्र माझ्या हातात आहे। शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमातली 7 तारखेला जी गाणी प्रसारित झाली ती खूप मनाला भावणारी होती असा अभिप्राय देणारं हे पत्र तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले, दोनवडे तालुका करवीर इथल्या श्रोत्यांचं।
1: हे पत्र पाठवलंय संतोष सारंग आणि शंभूराज सारंग यांनी राहणार कौलव तालुका राधानगरी इथून। तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
0: अभिप्रायादाखल आलेलं आणखी एक पत्र, आपली आवड आपकी पसंत, शेतकऱ्यांची आवड रामराम पाहुणं, हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात, ते ऐकल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही असं कळवतायत अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूरचे, दक्ष मुर्गी मुतनाळीतून, तर शहबाज, सादिया, जरीना आणि शब्बीर नायकवडे रुईचे श्रोते।
1: हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय विद्यानगर कवठे महांकाळीतून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, प्रसाद आणि सुप्रिया म्हैसाळकर यांनी। तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की याच आठवड्यात कासदाह याविषयी जी आपण उपयुक्त माहिती दिली ती खूपच छान होती, कासदाह होऊ नये याची विशेष काळजी कोणत्या पद्धतीनं घ्यावी याचं ज्ञान आम्हाला घेता आलं ते आपल्या कार्यक्रमातून।
0: सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता, उत्कर्षा, तुषार आणि प्रसिंक कांबळे, मेघना कुरणे, वनिता जत्राटकर, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूरचे श्रोते, या श्रोत्यांनी सुद्धा अधिक महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय।
1: हे पत्र पाठवले रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, सुलेंद्र आवटे, दिलीप निगवे, श्यामसुंदर जत्राटकर आणि अरविंद कांबळे यांनी येळगुडीतून। तर यांनी देखील अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे।
0: अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुडचे, रेवण अनिता, राहुल भांबिष्टे कबनूरचे, विलास पाटील, काका सोमन पाटील बाळू बोडके आणि अरुण येळगुडकर चंदूरचे हे श्रोते।
1: हे पत्र पाठवले स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजी पेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, भारत निकम, विश्वास भोसले, गणेश जाधव, यशवंत कट्टी, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश भाडगुत आणि याचबरोबर बब्या आणि सोन्या यांनी। तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय। अभिप्रायादाखल हे असं म्हणतात की 7

0: जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये संयोगिता पाटील यांची जी मुलाखत आपण प्रसारित केली ती खूपच उद्बोधक आणि प्रेरणादायी वाटली.
1: वा. मुकाम पोस्ट महे इथून निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ एकनाथ आणि ओंकार इंगवले, उदय माने, आयशा रमजान डफेदार, विजयकुमार स्वामी आणि विलास शेळके यांचं हे पत्र. त्यांनी अधिक मास हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय. आणि गीतसंवाद या कार्यक्रमाअंतर्गत कांद्यावरील बुरशी याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप आवडली आणि त्यातली गाणी सुद्धा आवडली असं कळवलंय.
0: हे पत्र पाठवलंय चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, आदित्य कुमार कुगे आणि बाबासु दुकानदार कुगे यांनी, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आम्हाला शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणं हे कार्यक्रम खूप आवडतात असं त्यांनी कळवलं आहे.
1: बरं, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोलीचे श्रोते, संगीता, बाजीराव ढेरे शाहूनगर परितेहून, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी तालुका राधानगरीचे हे श्रोते. तर यांनी अधिक महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहिलेलं आहे.
0: हे पत्र पाठवलंय संपत्ती खेमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांनी दत्वाडीतून. तर यांनी अधिक महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर देणारं हे पुढचं पत्र. पत्रप्रेषक आहेत दे दणादण ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल लेळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा आणि बापू डेळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टण कोडोलीचे. पत्रांवर आधारित गाण्यांचे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असंही त्यांनी कळवलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद, शीला, स्वप्नील, कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट मौजे सांगावीतले.
1: बर, सैनिक टाकळीचे श्रोते वसंतांना अजित, अमर, पवन, जीवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, राजश्री, जयश्री, माहेश्वरी, श्राव्या यांचं हे पत्र. त्यांनी अधिक मास हे हुमानाचं अचूक उत्तर, सोबतच चिंतन हाच चिंतामणी, ऐसी अक्षरे रसिके, वनिता मंडळ, रामराम पाहुणं, शेतकऱ्यांची आवड हे कार्यक्रम आवडतात असा अभिप्राय दिलाय.
0: हे पत्र पाठवलंय बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली इथून आणि यांनी देखील आपल्याला हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: धोंड्याचा महिना किंवा अधिक महिना असं उत्तर लिहून पाठवणारं हे पत्र चांदणी चौक सांगली इथून सक्षम श्रेणिक चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लता, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग आणि रोहिणी मेघा पाटील आणि संजना.
0: 6 जून रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूपच आवडला. या कार्यक्रमात आपण श्रोत्यांच्या वेळेवर आणि उशीरा आलेल्या असंख्य पत्रांना अभिप्रायासहित पोहोच दिलीत त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. या कार्यक्रमाअंतर्गत विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर अर्थात अधिक मास किंवा धोंडा महिना हे आहे. 2026 हे वर्ष लीप वर्ष असल्यामुळे त्याला समर्पक असं हुमान तुम्ही आम्हा श्रोत्यांना घातलं त्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली.
1: वा.
0: पुढे ते असं म्हणतायत की 7 जून रोजी प्रसारित झालेला ऐसी अक्षरे रसिके हा साहित्यविषयक कार्यक्रम देखील आम्हाला खूपच आवडला. यासोबतच त्याच दिवशी प्रसारित झालेला कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला आणि 10 वाजता प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला. आपली आवड या कार्यक्रमामध्ये वरुण राजेच्या आगमनाची चाहूल देणारी गाणी या कार्यक्रमातून आम्हाला ऐकायला मिळाली. इतके छान कार्यक्रम आपण प्रसारित केलेत त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्रास शतशः धन्यवाद असं त्यांनी म्हटलंय. आणि आपले हे श्रोते आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथून, महादेव खोत, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी, तुषार खोत, गार्गी आणि शची पाटील.
1: आपल्या केंद्रावरून जे कार्यक्रम प्रसारित होतात ते सर्वच कार्यक्रम बहारदार आणि माहितीपूर्ण असतात. आणि असं म्हणत हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आणि पत्रप्रेषक आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, बालिंगे तालुका करवीरचे.
0: हे पत्र पाठवले मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, आर्या, अथर्व, दीपाली, सुनील शिवडकर, छाया श्यामराव शिवडकर, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, वंदना आवळेकर, मंगला पोवार, एकनाथ कुंभार कापशी लिंगनूर इथून, सुप्रिया, शुभांगी चौगुले, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा इथले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर अधिक मास हे लिहून पाठवलं आहे.
1: अधिक मास हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र महादेवराव डोंगळे, शरण्या डोंगळे, आदित्य डोंगळे.

0: यांचं घोटवडे तालुका राधानगरीचे हे श्रोते. आणखी काही नावं आहेत यात, रयांश खतकर शिवतेज आणि रश्मीन खतकर गोकुळ शिरगावचे हे श्रोते.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय अस्मिता निकम, अनिकेत आणि शिल्पा बाबासू निकम यांनी कोगे इथून. माझ्या मते भाऊ हे आपल्या कार्यक्रमातले नवीन श्रोते आहेत.
0: खरंय,
1: त्यामुळे त्यांचं आधी आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात.
0: नक्कीच.
1: आणि पहिल्याच पत्रात त्यांनी आपण विचारलेल्या हुमनाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच 4 जून रोजी सकाळी 10 वाजता जो कार्यक्रम प्रसारित झाला, या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ मंडळींच्या आकाशवाणी केंद्रास 90 वर्ष पूर्ण झालेल्या त्यांच्या शब्दातून भावना ज्या प्रसारित केल्या त्या ऐकून आमचं मन खूपच भारावून गेलं असं त्यांनी म्हटलं आहे. असं म्हणत त्यांनी आकाशवाणीला शुभेच्छा सुद्धा पाठवल्या आहेत.
0: वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, गुंड्या पांड्या, माई करिश्मा, अंकिता आणि अनिकेत चव्हाण, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे, कल्याणचे श्रोते, या सर्व श्रोत्यांनी अधिक मास हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. सोबत कृषी वार्ता हा कार्यक्रम देखील आवडतो असं कळवलंय.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, आनंदी शिवाजी पाटील, गीतांजली सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सीमा दगडू सुतार भाटणवाडी, कोमल, सागर, आरव सरकार, राधिका दयानंद कांबळे, आमचंही भरवडे इथले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे. यासोबतच हे असं म्हणतात की आपल्या केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. कृषी वार्ता, कृषी संवाद हे कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकत असतो. या कार्यक्रमातून आम्हाला खूपच छान आणि उपयुक्त अशी माहिती मिळत असते.
0: वा, अधिक मास किंवा महिना असं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पुढचं पत्र संजय मोहन सिंग राजपूत, आराध्या सतीश राजपूत, ऐश्वर्या सतीश राजपूत यांचं, शिवाजी उद्यमनगर कोल्हापूर इथून.
1: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा पाठवलंय. श्रोते आहेत हरिभक्त रेडिओ श्रोता संघ, शोभा साठे, पांडुरंग, रूपा, राम आणि श्याम साठे, याचबरोबर छाया चौगले, तानाजी चौगले, वागवे तालुका पन्हाळा इथून.
0: अधिक मास तथा पुरुषोत्तम मास असं उत्तर लिहून पाठवणार आहे पुढचं पत्र. यासोबतच लोकसंगीताच्या कार्यक्रमात गेल्या आठवड्यात बाळकृष्ण मुळे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं कीर्तन श्रवणीय वाटलं, संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर केलेलं निरूपण उद्बोधक वाटलं, एक भक्तिमय कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल त्यांनी आकाशवाणीला धन्यवाद दिले आहेत. आणि हे श्रोते आहेत केडी पाटील, भीमराव जगदाळे, एस आर पाटील, प्रकाश गायकवाड कोगनोळीचे, तर साई वैभवी, अर्चना, संतोष पाटील, अथर्व, स्वरा, वर्षा, योगेश पाटील पंचशील कॉलनी पाचगावचे, गोपी गुंडी आणि कल्पना सुर्वे उत्तरेश्वर पेठ कोल्हापूरचे, तर श्रीराज, ज्ञानेश्वरी, पूजा, विशाल, शंभो, हरी, काजल, वैभव, नंदा आणि शिवाजी माने अलाटवाडीचे.
1: हे पत्र पाठवले अंजू, शनिराज आणि रवी यांनी उजळेवाडी कोल्हापूर इथून. आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
0: शिवप्रसाद, वंदना, धनपाल शिंदे, योगेश आनंदी, संभाजी माने अलाटवाडीचे श्रोते, हर्षवर्धन कल्याणी, उमा सुरेश पाटील, धैर्यशील राजवीर, रेश्मा चेतन पाटील हदनाळचे, उजळाई कॉलनी सरनोबतवाडीहून इरा, अनविरा, उषा किशोर शिंगारे, तर बेलवळे बुद्रुकहून निवास नंदा आणि केरबा शिंदे यांचं पत्र. या श्रोत्यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. 4 जून रोजी सकाळी 10:30 आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल श्रोत्यांच्या मनोगतावर जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आला तो खूप श्रवणीय वाटला. जाणकार श्रोत्यांनी सांगितलेले अनुभव महत्वपूर्ण वाटले. आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे नियमित श्रोते आहोत आणि आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम आम्ही ऐकत असतो असं कळवलेलं आहे.
1: हे पत्र पाठवलंय प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे यांनी वसंत कॉलनी इचलकरंजी इथून. आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंच आहे. यासोबतच 7 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित झालेला गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला असं त्यांनी कळवलं आहे.
0: अभिप्राय दाखल आलेलं हे पुढचं पत्र सुप्रिया शेंडगे, देवराज ट्रे तालुका कडेगाव इथून. त्या म्हणतायत की मी एक गृहिणी असून आकाशवाणी ही माझी एकमेव सखी आहे. सकाळी उठल्यापासून भक्ती संगीतापासून माझा दिवस सुरू होतो. आकाशवाणीमुळे उपयुक्त माहिती आम्हाला मिळत असते. आकाशवाणीला त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
1: हे पत्र पाठवलंय बेळगुंदी इथून मालती दातार यांनी. आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर अधिक मास हे लिहून पाठवलं आहे.
0: श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभो शिया पिया सोनम प्रशांत।

0: राज पेंटर, राजाराम गायकवाड, तेरवाड तालुका शिरोळ इथले हे श्रोते, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते, सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिंडचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, सचिन किल्लेदार भडगाव आणि अनिल परीट चंदूरचे श्रोते, या श्रोत्यांनी गेल्या आठवड्यात प्रसारित झालेला रामराम पाहुणे हा कार्यक्रम, शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला आणि 3 वर्षातून येणाऱ्या अधिक महिन्याचं महत्व सांगणारं हुमान सुद्धा खूप आवडलं असं कळवलंय.
1: तर हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद शोभा संजय देगोळी, गणेशनगर बांबवडे. तर वारणा कापशी इथून कीर्ती स्वरा, आदिराज अहिल्या स्वरा, उमा आणि उत्तम पाटील यांनी.
0: शेवटच्या पत्राकडे वळतोय आजच्या कार्यक्रमातल्या. संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड, पंचशील नगर वरणगेचे हे श्रोते. या श्रोत्यांनी अधिक महिना हे हुमानाचं अचूक

0: आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला आणि 3 वर्षातून येणाऱ्या अधिक महिन्याचं महत्व सांगणारं हुमान सुद्धा खूप आवडलं असं कळवलंय.
1: तर हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय देगोळी गणेशनगर बांबवडे. तर वारणा कापशी इथून कीर्ती स्वरा आदिराज अहिल्या स्वरा उमा आणि उत्तम पाटील यांनी.
0: शेवटच्या पत्राकडे वळतोय आजच्या कार्यक्रमातल्या. संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड पंचशील नगर वरणगेचे हे श्रोते. या श्रोत्यांनी अधिक महिना हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंयच, शिवाय अभिप्राय दाखल ते म्हणतायत की आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम श्रवणीय असतात. तर अक्का या आठवड्यातल्या सगळ्या पत्रांना आता आपण पोहोच दिलेली आहे
1: आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. मी गोड आहे पण साखर नाही. मी गोड आहे पण गुळही नाही. मी गोड आहे पण ऊस सुद्धा नाही. मी पातळ आहे. मी उष्ण आहे. मी तुमच्या खोकल्याला घालवणारा डॉक्टर आहे. तर ओळखा पाहू मी कोण.
1: हुमान खरंच जरास वेगळं विचारलंयस बर का भाऊ. पण याच्यासाठी काही क्ल्यू.
0: मला वाटते अक्का हुमानासाठी क्ल्यू द्यायची गरज नाही कारण हुमानाचं उत्तर नेहमीप्रमाणे हुमानातच दडलेलं आहे.
1: ठीक आहे पण मी हुमान पुन्हा एकदा सांगते. मी गोड आहे पण साखर नाही. मी गोड आहे पण गुळही नाही. मी गोड आहे पण ऊसही नाही. मी पातळ आहे. मी उष्ण आहे. मी तुमचा खोकला घालवणारा डॉक्टर आहे. तर ओळखा पाहू मी कोण. तर मंडळी या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
0: रामराम पाहुणं किसान वाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सरदार कॉलनी ताराबाई पार्क कोल्हापूर पिन 416003.
1: तेव्हा मंडळी तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. श्रोते हो थोडेसे इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसंच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया 2026-27 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटांसाठी तूर नाचणी वरी सोयाबीन आणि भुईमूग पिकांची प्रात्यक्षिक राबवण्यात येणार आहेत. तसंच वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे संच प्रमाणित बियाणे वितरण बाबी अंतर्गत बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था पात्र राहील. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. हे अर्ज करत असताना शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे. बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करणं बंधनकारक आहे. शेतकरी गट हा 31 मार्च 2026 पूर्वी नोंद केलेला असायला पाहिजे. अर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. तालुकानिहाय आणि पीकनिहाय मजूर लक्षांकानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणाऱ्याला प्रथम प्राधान्य याद्वारे लाभ दिला जाईल. तरी जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सेवक किंवा आपल्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केलं आहे. धन्यवाद. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ

0: आहे निरोप घेण्याची, पण त्यापूर्वी जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी। उद्या सकाळी कृषीवार्ता या कार्यक्रमामध्ये कमी खर्चामध्ये हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। हा या माहितीचा दुसरा भाग असेल। तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पत्राद्वारे आवड कळवलेल्या गीतांचा कार्यक्रम शेतकऱ्यांची आवड हा आपण ऐकू शकाल। तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या। पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार। केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM Band 102.7 MHz वरून। श्रोते हो, यापुढचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत।
1: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग। श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले। त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे। योग संगम पोर्टल।
2: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
3: हाय, मी शर्वरी।
4: नमस्कार, मी रोहित।
5: मी सुखदा।
3: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो,
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
5: आपुलकी या घरात।

फ्रेंड्स, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकू शकाल भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची, सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं। हैदराबादमध्ये डुंडीगोल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले। विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले। कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं। सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात इंडिया आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट

0: ताबा मिळणार अशी भीती लोकांना वाटत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला पण जॉईंट अवामी एक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्शेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत आहात. त्याचप्रमाणे आपण हे प्रसारण न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकू शकता. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. आज या कार्यक्रमात किसन उगाळे आणि सहकलाकारांनी गायलेला देवीचा गोंधळ ऐकूया सुरुवातीला, आणि त्यानंतर शाहीर विठ्ठल उमप यांनी सादर केलेला एक भीमरायांचा पोवाडा ऐकूया.

0: काय म्हणले भक्तराज?
1: बोला.
0: या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ,
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि या नवरात्र सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसा न करत,
1: कोणी नवसा निघालत,
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगदंबेचा गोंधळ.

0: करतात पण अशी ह्या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी
1: इरिलिमदरी तुळजापूर सप्तशृंगी माहूरगड ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली त्या त्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले हा समय तो समय कोण झाला
1: दिवटी दिखमाल पाजळली
0: पाचपळ्या दिवटीवर तेल कोण झळालो
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टळालं
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा
1: झाला कसा
0: लो लो

0: ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे कुठं म्हणले
1: असं का?
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं शक्तीपीठ म्हणले या जगदंबेनं म्हणले माहूरगडामध्ये आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं,
1: शक्तीपीठाने तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता,
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं,
1: अंबाबाईनी तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेनं केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये आणि त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं
1: आणि त्या अर्ध शक्तीपीठ म्हणलं.
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार आणि या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणजे म्हणून या जगदंबेचा सोहळा चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला आणि त्या वज्रेश्वरी मातेचा हा आनंदाचा सोहळा चालू असताना
1: माणसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिचं म्हटलं वज्रेश्वरी
0: आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू.

0: एकदंबेचा गोंधळ, एक नाम तिथं सहस्रनाम,
1: सहस्रनाम तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम, रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाचनामाचा केला तरी गोंधळ। भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला, यजमानच्या शिरचं वध कोण उतरलं, ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोळा मांडला
1: भोळ्या भक्ताचा आनंद कर,
0: हा तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे, म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला,
0: हा आरती करायची म्हणजे।

भीमरायानं उपकार केलं ग बया, माझ्या बाबानं आणि भीमरायानं उपकार केलं ग।

की मधुरास आणि केला भीमाने नारी जातीचा विकास. हक्क मिळवून दिलं की मधुरास केला भीमाने नारी जातीचा विकास. भीमरायान भीमरायान उपकार केलं ग बया.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीत या कार्यक्रमामध्ये किसन उगाळे आणि सहकारी यांनी सादर केलेला देवीचा गोंधळ आणि शाहीर विठ्ठल उमप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक गीत सादर केलेलं आत्ताच ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता रात्रीचे 8:33 झाली आहेत. ऐकूया भावसंगीताचा कार्यक्रम भावधारा.

उल्हास केणी यांच्या आवाजात उमाकांत काणेकरांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. यानंतर या कार्यक्रमातली शेवटची रचना ऐकूया. सूर्यकांत खांडेकर यांची ही रचना आहे. गायली आहे सीमा दामले यांनी.

श्रोतेहो, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.